0: Keep it on the voice of the city, CJMR 1320.
1: हर वेले हुंदा नी इंसान यार।